0: ಡಿಸ್ಕೌಂಟ್ ಪಾಯಿಂಟ್ ಸಂಘ ಸದೈ ರಿವಾರ್ಡೆಡ್.
1: ಅವಸುಂಡೋಸ್ ಶ್ರೀ ಸ್ಟೀವ್ಸ್ ರೇಡಿಯೋ ಕಥಾ ಭಾಗ ದುಈ. ಶರ್ಮಾಜೀಕು ಪರಿವಾರ ಸಬೈ ಡರಾಯಕ ಹುಂಚ, ತರ ತೆತಿ ಠೂಲೋ ಭೂಕಂಪ ಆಯರ ಹಲ್ಲಾಯಕು ತ್ಯೋ ಘರಲೈ ಕೇಹಿ ಹುದೈನ. ಯಸರಿ ನೈ ದಿನ ಮಹಿನಾ ವರ್ಷ ಬಿದ್ದೈ ಜಾಂಚ. ಅನಿ ಏಕ್ ದಿನ ಫೆರಿ ಅಚಾನಕ್ ಠೂಲೋ ಭೂಕಂಪ ಆಯರ ತ್ಯೋ ಶ್ರೀ ಎಫ್ಇ 550D ಲೆ ಬನಾಯಕು ಶರ್ಮಾಜೀಕು ಘರಲೈ ಝನ್ ಧೇರೆ ಹಲ್ಲಾಉಂಚ. ರೇಡಿಯೋ ಸುಂದೈ ಗರ್ನುಸ್. ಅವ ಬಾಕಿ ಕಥಾ ಅರ್ಕೊ ಭಾಗ್ಮಾ. ಶ್ರೀ ಎಫ್ಇ 550D ಸರ್ವೋತ್ಕೃಷ್ಟ ಭೂಕಂಪ ಪ್ರತಿರೋಧಕ ಸ್ಟೀಲ್.
2: दिव्यनयन आँखा घर क्लिनिक प्राली नेपालको तिलगंगा आँखा अस्पताल र अमेरिकाको मोराइन आई सेन्टरबाट प्रशिक्षण तथा कार्य अनुभव प्राप्त गरी 16 वर्षको कार्यवधिमा 80,000 बढी बिरामीको मोतीबिन्दुको शल्यक्रिया गरिसकेका वरिष्ठ फेको सर्जन तथा कोर्निया कन्सल्टेन्ट डाक्टर अनिल गुरुङद्वारा अत्याधुनिक उपकरण प्रयोग गरी उपचार गरिने जानकारी गराउँदछौ.
3: उपलब्ध सेवाहरूमा सबै उमेरको आँखा जाँच, जस अन्तर्गत कोर्निया, जलबिन्दु र पर्दाको सम्पूर्ण जाँच तथा उपचार, अत्याधुनिक फेको मेसिनबाट मोती बिन्दुको बिना सुई शल्यक्रिया, आँखामा मासु पलाएको शल्यक्रिया गर्नुका साथै कोर्निया प्रत्यारोपणको सेवा समेत पर्दछ. चश्मा फ्रेममा 15% र शल्यक्रियामा 25% छुट. ज्येष्ठ नागरिकलाई विशेष छुट र हरेक बुधबार दर्तामा 50% छुट. क्लिनिक समय आइतबारदेखि शुक्रबार बिहान 9 बजेबाट साँझ 6 बजेसम्म. स्थान न्यू रोड भारवटी पारी एभरेस्ट बैंक सँग जोडिएको घर. फोन 061-577-007 97-623-36-817.